0: हिंदी और कन्नड़ फिल्मों के साथ साथ मलयालम, तेलुगु और तमिल फिल्मों में अभिनय करने वाले गिरीश कर्नाड एक मराठी फिल्म में भी मुख्य सहायक अभिनेता थे। वो मराठी फिल्म भी उंबरठा।
1: हे बघा,
2: एक आहे
1: वाचना
2: संगमवाडी महिला आश्रम सुपरिंटेंडेंट पोस्ट। अच्छा, तर हे डोक्यात होतं का?
1: सुभाष, मला तुमचं मत हवंय।
2: मत काय असायचं ते शक्य नाही म्हणून कळवायचं।
1: काय शक्य नाही म्हणून कळवायचं?
2: मग काय शक्य आहे म्हणून कळवणं वेडी आहेस की?
1: सुभाष, ठट्टा नाही करत आहे, मला खरंच हे काम घ्यायचंय।
2: हे पा, तुला इथं अस्वस्थ वाटतं, या घरात तुझं जोपत काही काम नाही मग तू गुदमरतेस। पण यावर तोड काय? घर सोडून कुठेतरी आडगा जाऊन भूतासारखं राहणं, घरातून निघणं।

0: हिंदी और कन्नड़ फिल्मों के साथ साथ मलयालम, तेलुगु और तमिल फिल्मों में अभिनय करने वाले गिरीश कर्नाड एक मराठी फिल्म में भी मुख्य सहायक अभिनेता थे। वो मराठी फिल्म थी उम्बरठा।
1: हे बगा,
2: एक है
1: वाचन
2: संगमवाड़ी महिला श्रम सुप्रिंटेंडेंट पोस्ट। अच्छा, तर हे तुझ्या क्या होतं सकाळपासून?
1: सुभाष, मला तुमचं मत हवंय।
2: मत काय असायचं? त्यांना शक्य नाही म्हणून कळवायचं
1: का? काय शक्य नाही म्हणून कळवायचं?
2: मग काय शक्य आहे म्हणून कळवणं? वेडी आहेस की काय?
1: सुभाष, मी कट्टा नाही करत आहे, मला खरंच हे काम घ्यायचंय।
2: हे पा, तुला इथं अस्वस्थ वाटतं, या घरात तुझ्या फक्त काही काम नाही म्हणून गुदमरतेस, पण यावर तोड काय? घर सोडून कुठेतरी आडगावी भूतासारखं राहणं, घरातून निघून